0: कुलास तुमको फावी
1: जिमिस इनी नमांदे हम सॉफ्टन साउ जिमिस आगे साथ तो कुनु फाटा तो फ्लूपी रहने न ते साउ वे साला का शेष सेट आ गया ये न नियर न गया नियर न गया ते साथ चिनु फेलुम ना या तावनात नी फिकिरीजा ना तावनात नी फासागुता ना तावनात नी फांचाना तावनात नी चिमाना ना पचमेचमाना तफिता साना का ni flupiga nena sin fugonga tete na nin nana tateraka nufnis tateraka dono nufun setine ret fani nufun ni tanura malakas ni nufun sanakai nangalaga ni satinu kutena figa nena nalaina tawantia salame tamti figa nena ti nanupka boate rose afoka fulamena gavati la fok afoka nfatsu gavati la fok setine izrede na tam tawal na mid wana sum taganan na madagasikara te wantagana kai madagasikara te wantagana kamalakas agina tsatkisana ianas nasogna gouvernement yentop ko nasogna gouvernement gouvernement efa tsiniasa ratao mofa ianano paiko azetina watao fan bola manara kan side sao tsima tokana sa topko anedi
0: Shota tumkula, shota tumkuvav.
2: Sarita tsantsi pia dia tasum hafa na vudina va tsia pa pa fo ba tsuke